Jis jums tik ateičiantį, Pyčiai Kumartas, Asmitatas, Pragya, Bandanaditi, Ramakokai, Sadvakakai, Gaurudata, Gauri, Mahasingpur, Bahugram, Katakru. Apramane samaste sunibaku chahichanti, Adinamika Kathachitrara, Egitatiku, Chaku Kaichanti, तृप्ति दास आपण मानको अनुरोध रखी तो टिको आपण मानको सुनाई दउछु।